भगत से भगत भले जन नानक जी जो भाव है मेरे हर भगवंता तू आद पुरख अपरंपर करता जी तुद जीवड अवर न कोई तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू निखिल करता।